जन दुतर पेखत नाही, सगले काज सवारे अपने, हर हर नाम रसन रसन नित जपने, जिसकै मस्तक

पात विण पूजा सात विण संजम जात विण काहे जनेऊ नाव हो तोव हो तिलक चढ़ाव हो सोच विण सोच ना होई